सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वतापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देवै नमस्तंग पेवै नमस्तंग जनमे नमस्तंग सुबनमे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग वरणे नमस्तंग मरणे नमस्तंग जरारं नमस्तंग कृतारं नमो सर्वतन्दे नमो सत्वंदे नमस्तंग निरसाके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहिमे नमस्तंग करिमे नमस्तंग अनन्ते नमस्तंग महन्ते नमस्तस्त रागे नमस्तंग सुहागे नमो सर्वसोखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाचरी चंद त्वपर